0: کمرشل بریک بعد ایک دفعہ بھی ہر پروگرام میں خوش آمدید چوں تھا پروگرام ہے صحت جی گال جی مہرا پر ایف ایم 94 جو آواز تمہاں جے سماعت ہندی پہنچے پیو ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جی سٹوڈیو میں موجود سندھ جا مشہور و معروف ڈاکٹر 300301-9198-51 اساں جو لائیو کال جو نمبر ہے تمہاں اساں جے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا ویوز اواں تے پہنچائن کی کوشش کی تھی پہرے پر کئی ایشو سبب نہ پہنچ سکیا اساں کی کوشش ہے تو اہی ویوز ہیئر اواں تے پہنچایوں تو اساں پروگرام میں بذریعہ لائیو کال بھی شامل تھی سکو تھا اچھو تک دوست ویوز ہیں جو صحت مند تھو ہے تو وہ ویوز اواں تے پہنچایا
1: ممتاز اپ جو کنڑ کتے بیٹھا ہو کچے دریا کھان تھا تو ان کے چھا تکلیف ہوئی تو
2: بیماری لگی دیکھتی
1: چمڑی جی بیماری ہوئی جے کی تو ان کے گزرل کتری ٹائم کھا وٹی ہوئی
2: ہن ٹائم میں 10-12 سال
1: تھی گیا جے کی تو مختلف کتا کسا علاج کرے
2: علاج تھا کہ لڑکاں نو کرائے دے میرا پرموٹ کرائے دے
1: جی جی لڑکاں نو میرا پر چمڑی دے ڈاکٹر کے تو دکھاریو ہاں بے ڈاکٹر مجھے بھی دکھاریو لیکن فرق کون پے پیو ہن موٹ تو کنے آیا تقریبا کترو ٹائم
2: 3 مہینہ
1: تھی ہیں تو دکھاریو الحمدللہ ہن تو ہت صدا کیو تو جی یہ بیماری چھڑی ہوئی ہے صرف داغ رہا ہے ہر صرف داغ رہا ہے ٹھیک ہے سو یعنی تو دوا ماں جکی کرائی ہے ان علاج میں تمام مطمئن آیا ہے تو کے جو ہے سو کافی فرق پہ جی چکو ہے تو بین نے جکی بدن تا ان کے لیے چھا میسج دی دو
2: جیسے یہ نہیں ہے بھائی کا سوا دی کرو کام تو بنو
1: بالکل جکدے کہیں بھی مرض میں مہنگا مبتلا ہے فرق نتھو پہ تو وہ روبرو دیکھ سکتا سو اسی کلینک جرمن ہوئے پہ کلینک مہراب پور ہماری خبر ہے ساموں مدر پوٹا پیٹرول پمپ کوٹڑی روڈ سے موجود ہوئی ہے جن میں ہفتے جا 6 ڈی یعنی جمعہ چھنچر آچر سومر اربا خمیس باقی انگارے جو ڈی کلینک آف ہوں ہے سو ایڈریس بھی اساں بدائے سی کلینک جی متعارف بھی اواں تو کیا سی ہوں بھی گزرل سمجھے پانچ پریکٹس میں 30 سالہ پریکٹس میں جنے بھی پیشنٹ اڑے قسم جو یا کیڑی بھی بیماری میں مبتلا ہوں ہے تا جڑے دوا دینا اللہ تعالیٰ کی مہربانی سے وہ بالکل ٹھیک تھی ویسے ہے اللہ تعالیٰ کی مہربانی سے ادے کے بھی سورائسس بیماری ہوئی جن میں جو ہے سو چمڑی کی بیماری جن میں میڈیسنس ڈنی سی اللہ تعالیٰ کی مہربانی سے وہ اج بالکل صحت یاب تھی کرے ویوز دین آیا انٹرویو ڈی رہے تو بدن کے بھی جی اصل بھی تھا ان کے یہ میسج ڈیندی تمہیں جو ہے سو کدیں بھی کئی بھی بیماری میں مبتلا ہوجو تو ہومیوپیتھک ٹریٹمنٹ ضرور کرے چونکہ ہومیوپیتھک علاج بے ضرر ہے ان کو بھی سائڈ افیکٹ ہے جرمن ہومیوپیتھک کلینک مہرا
0: ڈاکٹر صاحب تمام بہترین ڈس جی آدھے ہو پنجا ویوز ڈنا تو الحمد للہ آؤں ٹھیک تھی ویو آیاں خوش تھی ویاں ان پہ وہاں چھا محسوس کرنا ہے سائیں ڈاکٹر صاحب
3: جی سائیں بالکل انتہائی تمام وڑی خوشی تھی ہے تو ایکڑو پیشنٹ جو لا علاج تھی کرے اچے تو وہ اساں جی دواؤں ماں اساں جی علاج ماں ہومیوپیتھک ماں وہ ٹھیک تھی وجے تو ان کا خوشی جڑی کا گال نہ ہوندی ہے
0: بالکل صحیح
3: تھا جو ایکڑو کے بیمار کے سکون ملے تا یا وڈی اکڑی جو اس ہو عبادت واری گال ہے
0: پروگرام ہے صحت جی گال جی میرا پر ایف ایم 94 جو آواز ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جی اسٹوڈیو میں موجود ہے کا بھی بیماری لا علاج نہ ہے کدیں بھی مایوس نہ ہے تھنو 0301-9198-51 اساں جو لائیو کال جو نمبر ہے 0301-9198-51 اساں جو لائیو کال جو نمبر ہے پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جے اسٹوڈیو میں موجود ہیں جے کی صحت بابت مختلف بیماریوں کی جان دے رہا ہیں تو اساں جے پروگرام میں لائیو کال ذریعہ شامل تھی سکو تھا 0301-9198-51 0301-9198-51 ڈاکٹر صاحب جو خاص مہربانی ہیں محبت ہیں جو اساں جے اسٹوڈیو میں اچن تھا پنجو قیمتی وقت کڑی کرے ایندا ہیں ڈاکٹر صاحب مختلف بیماریوں میں جان ڈینا ہے بیا بھی کچھ ویوز ہیں وہ بھی اواں تھی پہنچایوں تھا جو بھی صحت مند تھی ہے یقیناً اسان دعاؤں ہیں ان سبھی کے لیے جے بھی مریض حضرات پیشنٹ حضرات ہیں وہ صحت مند تھی تھا ون یا اساں کے خوشی تھی ہے اساں کے لیے خوشی کی گال ہوں جو اللہ تعالیٰ ان کی صحت بخشی ہے ایف ایم کے تھرو بدھی کر ڈاکٹر صاحب وٹ پہنچن تھا ان کی اللہ شفا دے تو
1: جا जा हिन खे छा तकलीफ़ हुई अधरंगे जो झटको फालिज जो झटको आयो केतिरे टाइम खां वठी ॿिनि महीननि खां वठी पोइ इलाज किथां बि करायो कंडियारो मां बि करायो ॿियनि शहरनि मां करायो फ़र्क़ु कोन पियो पए हाणे जेको आहे सो तव्हां मैरापुर शहर में खाधी बिना इंजेक्शन जे बिना ट्रिप जे दवा ॾिनीसीं पीअण जी फुड़नि जे हिसाब सां जर्मनी जी हाणे अव्हांखे केतिरो फ़र्क़ु आहे घणो फ़ाइदो आहे ऐं तकलीफ़ बि कान्हे का वॾी महिरबानी अलाह ताला शिफ़ा ॾियण जी इज़ात आहे ऐं तव्हां ॾिठो त होम्योपैथिक तेज़र इलाजु आहे केर बि जेकॾहिं कंहिं बि तकलीफ़ में आहे ऐं चाहे फालिज जो ई छो न हुजे चाहे नंढो हुजे वॾो हुजे असांजे होम्योपैथिक ट्रीटमेंट में अलहमदिल्ला शिफ़ा रखियल आहे
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु हिनखे अधरंगो हुयो
3: जी साईं बिल्कुलु नंढो ॿार हुयो 12-13 साल जी उमिरि हुई
0: 12-13 साल वारे खे बि अधरंगो थिए थो माना
3: थिए थो साईं
0: अच्छा
3: हू फेशियल पैरालिसिस हुयो जेको चहिरे ते जेको हुयो अख ते ऐं राइट साइड जा हुनजो असरु हुयो अख ते ऐं चप ते हुनजो फ़र्क़ु हुयो ऐं पासो हुनजो सुन हुयो घर हुयो जेको नंढो जेको आहे सो बिल्कुलु फील करे पियो ऐं उहो जॾहिं पहिरियां हुन ट्रीटमेंट कराई बि हंदा ऐं हुनखे फ़र्क़ु न पियो ॿिनि महीननि खां पोइ ॿिनि महीननि जे इलाज दौरान असां वटि अलाह जी महिरबानी सां हाणे हू बिल्कुलु 100%
0: सिहतमंद आहे हुनजो फेस वग़ैरह हुनजो चहिरो मुंहुं
3: बिल्कुलु ऐं
0: हुनजी फेस पैरालाइज़ माना हुनजी वॉच वग़ैरह फ्री वेंदी आहे ज़बान ते असरु पवंदो आहे ज़बान फ्री वेंदी आहे
3: अलहमदिल्ला हाणे उहो बिल्कुलु ठीकु थी वियो
0: तमामु बहितरीन हक़ीक़त इहा आहे डॉक्टर साहिबु पहिरियों दफ़ो ॿुधां पियो त कंहिं 12-13 साल जे कंहिं नंढड़े खे पैरालाइज़ थियो हुजे माना हुनखे अधरंगो थियो हुजे
3: अलाह ताला जी महिरबानी सां पेशंट शिफ़ायाब थी वञे थो असां लाइ इहा ई जेको आहे सो ख़ुशी जी ॻाल्हि आहे
0: सही था चओ ऐं त अक्सर करे चवंदा आहिनि त पैरालाइज़ जेको आहे अधरंगो इहो थींदो आहे हिकु ब्लड प्रेशर जे करे या एजड माण्हू खे या वॾे खे ज़्यादा थींदो आहे जो हुनखे को अहिड़ो टेंशन हूंदो हुन में बी पी हाई थी वियो या हुन जेको आहे सो घणो कुझु अहिड़ो कयो जेको उजागो वग़ैरह तमामु घणो लिमिट खां वधीक जंहिंजे करे बी पी हाई थींदो लो थियो या उन में जेको आहे सो थी वियो 12-13 साल वारे खे पैरालाइज़ अधरंगो थियणु माना ॾाढी माना मां सम्झा थो रेयर केस अहिड़ा हूंदा काफ़ी
3: घटि थींदा आहिनि घटि केसिस लेकिन थींदा ज़रूरु
0: आहिनि अहिड़ा
3: कई सारा पेशंट असां वटि पहिरियां बि जेको आहे सो अची चुको
0: आहे
3: हीउ जेको आहे सो पेशंट हुयो जंहिंखे असां छोजो मां पहिरियां बि पंहिंजे प्रोग्राम में चई चुकियो आहे असां जेकी दवाऊं ॾींदा आहियूं त हिकु त असांजी स्टडी हूंदी आहे उन खां पोइ पंहिंजे तजुर्बे में आयल हूंदियूं आहिनि त पोइ ई जेको आहे उन पेशंट खे असां ॾींदा आहियूं वधीक शिफ़ा अलाह ताला जे
0: हथ में अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾींदी आहे प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु 30 साल तजुर्बो रखंदड़ सीनियर डॉक्टर आहिनि असांजे स्टूडियो में मौजूदु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि जेकी इस्लामाबाद खां वठी करे इस्लामाबाद कराची नवाबशाह जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि डॉक्टर साहिबु मोरो में पंहिंजो ख़िदमत सर अंजाम ॾिनो मेहरापुर वासियुनि जे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे जो हिकु एॾो वॾो डॉक्टर असांजे मेहरापुर शहर में मौजूदु आहे जो डॉक्टर साहिबु वटि परे परे खां ॾिसो बलोचिस्तान जा माण्हू बि डॉक्टर साहिबु वटि अचनि था इन खां अलावा पंजाब जा माण्हू डॉक्टर साहिबु वटि अचनि था ईअं न आहे जो इहा हिकिड़ी फैसिलिटी आहे सहूलियत आहे मेहरापुर उन जे पसगिरदाई वारनि जे लाइ जो डॉक्टर साहिबु हिते असां वटि मौजूदु आहे मेहरापुर शहर में डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिरु डॉक्टर आहे गुर्दे जी पथरी हुजे मसाने जी पथरी हुजे पिते जी पथरी हुजे उन जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कनि था संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु कुंदरग जो सूरु नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु अधु मथे जो सूरु आहे नज़र जी कमज़ोरी आहे कन वहे थो कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो शुगर आहे ब्लड प्रेशर आहे दिलि जा मर्द आहिनि फाल जी खंघि टीबी मादे जो सूरु मादे जी अल्सर त्री जो वधण जिगर हेपाटाइटस बी सी इन खां अलावा जिन ॿारनि जो कदु नथो वधे औरतुनि में वज़न जिन जो नथो वधे या जिन औरतुनि या मर्दनि जे जो वज़न वधी वियो आहे या मर्दनि ऐं औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आचर ऐं सूमर ते यानी हफ़्ते जा छह ॾींहं मेरापुर शहर में मौजूद ना जर्मन होम्योपैथी क्लिनिक जैसे जर्मनी जो मुल्क है उनकी फ्रेंचाइज है डॉक्टर साहब वह फ्रेंचाइज इतने खड़ी आयो कराची ए हैदराबाद का बाद में मेरापुर शहर में डॉक्टर साहब के तावन से यह फ्रेंचाइज इतने आई इन तावन के करे डॉक्टर साहब जो मेहरबानी आन जो हर जुमे छंछर आचार यानी हफ्ते जहाँ जो टे ढीन चेकअप फीस वह बिल्कुल फ्री है डॉक्टर साहब जी चेकअप फीस है बिल्कुल मुफ्त रखल है प्रोफेसर डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब तमाम घनी मेहरबानी दोस्तों वहाँ के बुधाई हलूँ तो डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब असाजे स्टूडियो में मौजूद हैं जी सेहत बाबत जान दई रहा तो प्रोग्राम में बजरिया लाइव कॉल शामिल थी सको था कें भी बीमारी बाबत डॉक्टर साहब का पुछी सको था तो डॉक्टर साहब की अवा बेहतर है जी फर्स्ट एड है फर्स्ट एड मिसाल नारे वा मू परे परे वा मून उन्होंने बेहतर है बाकी वहाँ डॉक्टर साहब के रूबरू दिखारे वो तो बेहतर है डॉक्टर साहब जो खास मेहरबानी डॉक्टर साहब अजकल तमाम घनी गर्मी है तमाम मुख्तलिफ प्रोग्राम में जी हो फारवन की जान दे चुका है माना गर्मी का वो बचा है फारवा बो भी कुछ जो मैं सुझा तो खीरे के बारे में तुम जान दी उन फायदा वहाँ बुधाया तो गर्मी में ज़्यादा यो इस्तेमाल कर घुर्जे फायदेमंद है अड़ी का बी भी समझा तो शे हुई जी गर्मी में फायदे वाली शे हुई तो इन मल गर्मी सफा चोट है अस बेइंतहा गर्मी है छो जो जून का बाद में जुलाई जो हल पो पो जी शुरू थो है तो मन जुलाई में गर्मी की तमाम घनी शिद्दत है जोर है तो इन बारे में चवे कुछ जान दी असूद बुधंदड़ के
3: जी सही बिल्कुल गर्मी गुजरल टिन चार महीनों का वी जोर शोर से है आईंदा अना ही टे महीना जो सो गर्मी तमाम घनी हलंदी इन एहतियात सभी के खबर है तो पैर भी बुधा है चाहे नंढो होडो हो एहतियात यो ही करो है तो पान के डिहाइड्रेट थियण खां पाण खे बचाइणो आहे ऐं पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करणो आहे ॾींहं में ॿ टे दफ़ा वेंझणो आहे कैप जो इस्तेमालु करणो आहे बग़ैर कैप जे यानी मथो ढके जेको आहे सो ॿाहिरि निकिरणो आहे मथे ढकण खां अलावा ॿाहिरि नाहे निकिरणो जेकॾहिं कमकार आहे त ॿाहिरि माण्हू निकिरे जेकॾहिं कमकार नाहे त ख़्वाम खां जेको आहे सो ॿाहिरि न निकिरे ऐं कोशिशि करे त जेको आहे सो टे चई बजे खां बाद में जेको आहे सो ॿाहिरि निकिरजे ॿारहें खां वठी टी चई बजे ताईं जो वक़फ़ो करणु हुन जे लाइ तमामु ज़रूरी आहे छो जो इन टाइम में तमामु घणी हीटअप हूंदो आहे ऐं इन में हीट घणी लॻी सघे थी जंहिंजे करे जेको आहे सो हीट स्ट्रोक थी सघे थो ऐं हीट स्ट्रोक थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त उन में डिहाइड्रेशन जिस्म थी वेंदो आहे पाणी जी नमकियात जी कमी थी वेंदी आहे पोइ माण्हू हाइपो में वञी सघे थो ऐं बेहोश थी सघे थो ऐं बेहोशी खां पोइ ॿिया वॾा नुक़सान थी सघंदा इन जे करे कोशिशि इहा करणी आहे त पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे ऐं थधियूं शयूं जेको आहे सो इस्तेमालु करणियूं आहिनि थधियुनि शयुनि में जीअं मां ॿुधाईंदो छो जो जीअं अॻे दफ़े फार्मा ॿुधायोसीं त ॾिसो हर फ्रूट जी हिकिड़ी लिमिटेड जेको आहे सो पंहिंजी सीज़न हूंदी आहे उन खां पोइ हू ख़तमु थींदो आहे हिन वक़्तु जेकी सीज़न आहे ऐं उहो बि लिमिटेड आहिनि ख़ासि करे हिन वक़्तु जेको खीरो वंगो त ॿारहं ई महीना जेको आहे सो हूंदो आहे लेकिन हिन वक़्तु उहो बि तमामु ज़रूरी आहे न छो जो इहे उहे फ्रूट आहिनि जिन में 90% जेको आहे सो पाणी आहे ऐं उहे असांजे जिस्म जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि जेके असांजे ख़ुश्की खे बुझाइनि था यानी जेकी ख़ुश्की थियण ॾींदा मैदे जी जेकी ख़ुश्की हूंदी आहे उन खे ख़तमु कंदी आहे अहिड़े तरीक़े सां ॼमूं जेको आहे सो अॼुकल्ह तमामु हिकिड़ी बहितरीन सौगात आहे न सिर्फ़ु आम माण्हू जे लाइ बल्कि शुगर वारे मरीज़ जे लाइ बि जेको आहे सो जामन जंहिंखे ॼमूं चवंदा आहियूं उहो तमामु हिकिड़ो बहितरीन आहे चाहे वात में छाला हुजनि या ख़ुश्की जी तकलीफ़ हुजे या शुगर वधियलु हुजे या मादे जी ख़राबी हुजे मादे में गर्माइश हुजे जिगर जी ख़राबी हुजे उन में ॼमूं जेको आहे सो बहितरीन आलू बुख़ार जेको आहे सो चाहे ख़ुश्क आलू बुख़ार हुजनि चाहे फ्रेश आलू बुख़ार हुजनि उहे तमामु बहितरीन जेको आहे सो आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि या जेको आहे सो पपीतो पहिरियां ॿुधे हिन पपीतो बि तमामु हिकिड़ो बहितरीन ग़िज़ा आहे बहितरीन फ्रूट आहे छो जो इहे उहे शयूं आहिनि जिन सां पेशंट जेको आहे सो तमामु सिहतमंद थी वेंदो आहे अहिड़ी तरीक़े सां ख़ुश्की लाइ स्पंगुर जी दुही जेको आहे सो तमामु बहितरी आहे तुख में मलंग आहे मशरूबात में जेको आहे सो पाणी में ऐं इन में जेको आहे सो विझी इस्तेमालु करे सघो था सुबुह जो नेराणे जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदो आहे इन सां काफ़ी जेको आहे सो जिगर खे जेको आहे सो ठंडक पहुचंदी आहे ऐं जिगर तव्हांजो जेको आहे सो थधो रहंदो आहे अहिड़े तरीक़े सां कारी ड्राक खाए राति जो तव्हां पाणी में पिसाए रखो सुबुह जो नेराणे खाओ उहा बि काफ़ी जेको आहे सो तव्हांखे फ़ाइदो ॾिनी। लीमू पाणी हिन मौसम में तमामु बहितरु आहे, तमामु ज़रूरी आहे, उन जो इस्तेमालु कयो ऐं जेको आहे सो पाण खे जेतिरो थी सघे त सूरज जी तपिश खां जेको आहे सो बचायो।
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु, ऐं वाक़ई गर्मी आहे ऐं इन शदीद गर्मी में माण्हू काफ़ी ॾिसंदो माना माण्हू फोत बि थी वेंदा आहिनि गर्मी में, के बेहोश थी वेंदा आहिनि, के बेहोश थी किरी पवंदा आहिनि, ऐं हिन वक़्तु जेकी गर्मी हले पई ऐं वाक़ई अहिड़ी ई आहे जंहिंमें हिन में ई माण्हू किरंदा आहिनि।
3: हिन में बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा ऐं उन जा कुझु जेके फोत थियण जा असबाब इहे बि आहिनि जो घणा वरी छा कंदा आहिनि त यकदमि जेको आहे सो ॾिसो त हींअर ॿाहिरि माण्हू आहे ऐं उनजो जिस्म तपियल आहे ऐं यकदमि वञी जिस्म ते तपियल जिस्म ते पाणी विझंदो आहे या तपियल जिस्म ते पाणी पीअंदो आहे त उन सां जेको आहे सो उहा मतिलबु पेशंट जेको आहे सो उनमें फॉलिज थी सघे थो ऐं जेको आहे पेशंट जेको आहे सो उन में बि छो जो हिकिड़ी शइ जूं जेके रगूं आहिनि उहे डैमेज थी वेंदियूं आहिनि जॾहिं कंहिं बि गर्म शइ ते तव्हां पाणी विझंदो त उहे जेको आहे सो बिल्कुलु तव्हां ॾिसंदो त उन्हनि मां भाप निकिरंदी आहे या घणा ए सी में हूंदा आहिनि ऐं ए सी मां यकदमि जेको आहे सो ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि त उहो बि नुक़सानकार आहे या ए सी में आहिनि यकदमि वरी वेंझण विया त इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि जो जेको आहे सो थोरो घणो एहतियात तमामु जेको आहे सो ज़रूरी आहे,
0: तमामु ज़रूरी आहे, तमामु बहितरीन। दोस्तो मूंखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था 0301-9196-51 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज अस्पताल नवाबशाह डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु 0301-9196-51 होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन सिंध जो मशहूरु मरूफ़ डॉक्टर। कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो इलाजु मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे गुर्दे जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कयो वञे थो। संदनि जो सूरु आहे, जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, कुंदरक जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु आहे, नज़र जी कमज़ोरी, कन वहे थो, कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो, शुगर आहे, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालज, खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, तिरी जो वधणु, जिगर, हेपाटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चहिरे जो रंग सांवरो, चहिरे जी ख़ारिश, फट फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो वधी वञणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कयो वञे थो। डॉक्टर साहिबु, आख़िर में तव्हां असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा?
3: जी वॾी महिरबानी, पैगाम इहो ई आहे त पीउ माउ जी तमामु घणी ख़िदमत करियो ऐं जेको आहे सो जेतिरो थी सघे त उन्हनि खे जेको आहे सो ख़ुशि रखंदा कयो।
0: ऐं असीं तव्हांखे इहो चवंदासीं त अञा जेके ॾींहं आहिनि जेके जेके वेहो था हिते मेहरापुर शहर में असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे इहो ब्रीफ कंदा हलो, इहो रिपीट कंदा हलो, तव्हांजो नंबर या तव्हां सां केरु राबितो करे, कहिड़े नंबर ते राबितो करे थो, कहिड़ो ॾींहुं मां चेकअप फ्री रखियो आहे?
3: जी बिल्कुलु, हिन में हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु यादि रखिजो त अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। अंगारे जो ॾींहुं जेको आहे सो आउट ऑफ सिटी हूंदा आहियूं, इन जे करे अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। बक़ाया हफ़्ते जा 6 ॾींहं जुमो, छंछर, आचर, सूमर, अरबा, ख़मीस असां मेहरापुर शहर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप ते मौजूदु हूंदा आहियूं। टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहियूं। कॉन्टेक्ट नंबर 0301-9196-51 इहो ज़रूरु यादि रखिजो। ऐं हफ़्ते जा 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे, यानी 3 ॾींहं जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं। हिन में मरीज़ खां चेकअप फीस नाहे वरिती वेंदी, बाक़ी मरीज़ दवाऊं जेको आहे सो पंहिंजूं ख़रीद कंदो आहे, बाक़ी चेकअप फीस हुनखे माफ़ु हूंदी आहे।
0: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं असांजे स्टूडियो में मौजूदु हो सिंध जो मशहूरु मरूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु, जेको सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो हो। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानी, मोहबत आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। इन हिते अॼुको प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। दोस्तो, असीं इहो ज़रूरु चवंदासीं त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे वालदेन जो, पंहिंजे नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, पाड़े वारनि जो, सभिनी जो ख़्यालु रखो। जीव आहे त जान आहे, सिहत आहे त सभु कुझु आहे। हिन वक़्तु तमामु घणी गर्मी आहे, गर्मी खां पंहिंजो पाण बचाव करियो। इन हिते अॼुको प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान हाकिम अली जिस्काणी खे ॾींदा इजाज़त। दुआउनि में यादि रखंदा, अलाह निगहबान, अलाह वाही।